0: चितवन बोलो बोलो
1: चारु चंद्र की चंचल चितवन
0: शाबाश आगे आगे
1: बिन बदरावर से सावन
0: शाबाश चलो आगे आगे आगे बढ़ो
1: चारु चंद्र की चंचल चितवन बिन बदरावर से सावन
0: फिर से चलो
1: चारु चंद्र की चंचल चितवन बिन बदरावर से सावन
0: शाबाश आगे आगे आगे
2: ರತ್ನಮಾಲಾ ಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮೈಸೂರು ಮಲ್ಲಿಗೆ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ, ಕೆಎಸ್ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿಯವರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಸಿ ಅಶ್ವಥ್ ಅವರ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶನ.